0: स्टॉप मी
1: क्या कहा त्रिकोण
2: टोटोको एफएम
3: आ फकथौ की
4: लिखोरे मुतुंगा माहिया तमा आरेरो
5: कोते नै हे फकथौ की मोते तंगाता कोरे मुतु ते कोरेरो मोते तंगाता फकफुता मोहियो का कोरेरो मो आके तोनु अतु मो आके तोनु अतु मो आके तोनु अतु
4: ते कोरे मुतुंगा माहिया तमा आरेरो
1: क्या कहा त्रिकोण
2: टोटोको एफएम
6: Kia ora, my name is Mohi and you're listening to Tautoko FM.